0: जादुई पिटारा है ना मजेदार साथियों। जी हाँ, आप भी अब अपने आसपास की स्थानीय चीजों से बना सकते हैं अपना मजेदार जादुई पिटारा। क्या
1: जादुई पिटारा?
0: और अब इसी कार्यक्रम के साथ हमारा आज का समय यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग।
4: ശ്രോതാക്കൾ ഇതുവരെ കേട്ടത് സ്പോൺസേർഡ് പ്രോഗ്രാം. സമയം 2 മണി കഴിഞ്ഞ് 59 മിനിറ്റ്. ഇനി 3 മണിക്ക് വിവിധ ഭാരതി മുംബൈ റിലേ പ്രോഗ്രാംസ് കേൾക്കാവുന്നതാണ്. വീണ്ടും 5 മണിക്ക് കൊച്ചി FM റെയിൻബോ പ്രോഗ്രാംസ് തുടരും.